वर्ती आहे छून वर्ती आहे वा वा जसं वाटू कला मा वाईब मी गाला आहे आधी सभिनी माण्हुनि जे लाइ तयार थी आहे सभु माना सभु हिन में मर्द बि अची वञनि था ख़वातीन बि अची वञनि थियूं अक्सर कुझु माण्हू वरी चवंदा आहिनि त बाबा क्रीमूं त सिर्फ़ मायूं वणंदियूं आहिनि वरी हा अगरि असां डी स्किन ब्यूटी क्रीम जे अंदरि फेशियल जो ज़िक्र कयूं था त तव्हां सोचींदा हूंदा त बाबा हीअ जेका डी स्किन ब्यूटी क्रीम आहे ख़वातीन जे लाइ आहे त बिल्कुल बि ईअं कोन्हे को तव्हांजी सोच खे थोरो चेंज कंदासीं डी स्किन ब्यूटी क्रीम जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं त डी स्किन ब्यूटी क्रीम इहे तव्हां सभिनी जे लाइ आहे मर्द बि लॻाए सघो था ख़वातीन बि लॻाए सघनि था ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम यकीन तव्हांखे जेको आहे न स्पेशल वारा रिज़ल्ट ॾींदी छो त हिन जे अंदरि जेको आहे वाइटमिन ई बीट्स आहिनि ऐं माइक्रो बीट्स आहिनि इहे जेके ॿई चीज़ू आहिनि इहे महांगनि महांगनि फेशियल जे अंदरि एड कयूं वेंदियूं आहिनि इन लाइ जीअं फेशियल जो रिज़ल्ट जेको आहे ॾह गुना वधी वञे त बिल्कुलु तव्हांजी डी स्किन ब्यूटी क्रीम जे अंदरि बि वाइटमिन ई बीट्स ऐं माइक्रो बीट्स खे एड कयो वियो आहे जीअं तव्हांजी डी स्किन ब्यूटी क्रीम जी रिज़ल्ट ॾह गुना ज़्यादा वधी वञे।